0: ಕೇಳೋಣ ಅಮ್ಮ ಹುಟ್ಟು ಕೋಳಿ ಕೌವಾರಿ ಹಣ
1: ಅಮ್ಮ ಹುಟ್ಟು ಕೋಳಿ ಕೌವಾರಿ ಹಣ
2: ಅರೆ ಸುನು कल 3 बजे की टिकट बुक कर लूं सब लोग कह रहे हैं कि वो मूवी बहुत अच्छी है
3: 3 बजे मैं तो 3 बजे बिजी हूँ शाम का शो बुक कर